0: नमस्ते डाक्टर साहब.
1: नमस्ते. बस्नुहोस् न. भन्नुहोस् त के हो.
0: हेर्नुहोस् न डाक्टर साहब,